0: प्रकट आहे
1: वाह वाह
0: ये भगत परमानंद असा जो उने भरे वाहे
1: छाता चवन
0: हेडा चवन था
1: त
0: साईं कंवरराम जी सतराती वन
1: हां
0: कविराज चुप पहला